0: your kind of music all day, all night, right here on your one and only station.
1: Bring it on, baby.
2: कसं काय मंडळी?
3: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी.
0: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
3: Kasa kai mandali?
4: Kasa kai mandali?
2: Kasa kai mandali?

0: मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे वीर साठी संध्या आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे का तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठलं निमित्त आहे आणि आज विशिष्ट निमित्त म्हणजे नवरात्री आरंभ होत आहे तुम्हा सगळ्यांना ऑर एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा आणि येस म्हणजे हो नवरात्री हा केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नाही तर स्त्री शक्तीचा सन्मान श्रद्धेचा जागर संस्कृतीचे जतन आणि चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचा पर्व उत्सव आहे तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा तेव्हा म्हणजे हो कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत सुरेश वाडकर यांच्या समुद्र आवाजात उठी उठी हो माय भवानी आस्वाद घेऊया
1: भक्तगणांना छळणाऱ्या कोल्हासूर व त्याचा पुत्र करवीर या राक्षसांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं त्र्यंबुरी टेकडीवर ठार मारलं भक्तगणांना असुरांच्या त्रासातून मुक्त केलं रम्य प्रभाती विविध पूजा साहित्यानिशी भक्त देवीच्या दारी उभा आहे परमपूजनीय कोल्हासूर मर्दिनीला तो विनवतोय उठी उठी वो माय भवानी अंबे कोल्हासूर मर्दिनी

रसिक म्हणजे शिवम पाठक आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात नवरात्रीच्या निमित्ताने आज आरंभ होत आहे 9 दिवसांचा उत्सव. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा, नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. माय भवानी आपल्या सगळ्यांसाठी देवी भक्ती भवानीच्या सर्व भक्तांसाठी स्पेशल गाणं आई जगदंबेची भक्ती. केवळ पूजा नाही तर संकटाशी आणि कुठल्याही परिस्थितीत असो आधार देणारी ही शक्ती आहे. आस्वाद घेऊया माय भवानी.

रसिक मंडी हुआ अजय गोगावली यांची सुमधुर आवाजात गोंधळ गीत ऐकूया विशेषतः मळवत भवानी देवीचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद भक्तीचा सुगंध आणि श्रद्धेचा प्रकाश आपलं सगळ्यांचं जीवन सदैव मंगलमय होवो आपले सगळ्या नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा आणि विशेषतः मंडी हो डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू मेसेज आलेला आहे फ्रॉम प्रीती देवजी ऑफ कॉम्बिनवा बहीण नीना देवजी ऑफ सेज यमिल पुरे साईड आज यांचा वाढदिवस आहे.

रेनफ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. आणि एक शुभेच्छा पाठवित आहे आमचे आयुषी पती आनंद यांचे जे पती आहेत विजयन आनंद आणि सर्व यांचे मुलं जे आहेत तेजस मुलगा जे आहे तेजस आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

हरसिंग म्हणजे आदर्श शिंदे यांच्या समुद्र आवाजात नवरात्रीच्या निमित्ताने प्रतिम गाणं आहे, भक्तिमय गाणं आहे जगदंब. आणि विशिष्ट मंडी हो, जगदंबाच्या दरबारात जाताना नवरात्रीच्या निमित्ताने सुद्धा जेव्हा जेव्हा मी जातो पद प्रतिष्ठा अहंकार विसरून जावे, कारण तिच्या चरणी प्रत्येक भक्त समान आहे. आस्वाद घेऊया.

रसिक मनी नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव, भक्तिमय उत्सव, भक्ती सोहळा आहे, नऊ दुर्गा रूपांचा उत्सव आहे, आई भवानीचा उत्सव आहे, आईंचा उत्सव आहे। आदर शिंदे यांचे समुद्रवासा धर्मवीर या मूवी मधलं गाणं आहे अष्टमी, आणि विशिष्ट डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू मुलगी रीता नाबाई तत्या आणि अनेक शुभेच्छा पाठवित आहे आजी माला जराम आजोबा राम आई आईशा बाबा विनय आणि सर्व परिवार तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे। मेसेज आलेले फ्रॉम विनय तत्या ऑफ रिव्हिया, थँक्यू फॉर ट्युनिंग ऑर एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम।

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: आईच्या नावाचा गोंधळ

मंडी कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात आणि सुरक्षित आहात. विशिष्ट ट्यून इन करीत आहात ऑन युअर ऑरेंज फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. विशिष्ट आज आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. नवरात्री आरंभ होत आहे मधुर शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. सर्व देवीच्या भक्तांसाठी गोंधळ माय माऊलीचा गोंधळ गीत आम्ही सादर करीत आहोत आणि डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता. मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर फोन सुद्धा करा. उनका सौंदर्य का थॉमस व संजीस

रसिकमंडळी, नवरात्रि आरंभ होत आहे आणि विशेषतः नवरात्रि हा स्त्रीचा स्त्री शक्तीचा गौरव करणारा उत्सव आहे। मंडळी हो, देवीच्या विविध रूपातून सामर्थ्य, ज्ञान, प्रेम, करुणा आणि धैर्य यांचा संदेश मिळतो। स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही तर समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे। देवीची पूजा तेव्हाच अर्थ ठरते जेव्हा प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर केला जातो। मंडळी हो, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात सुख, समृद्धी आणि संस्कार नांदतो। नवरात्री म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याला वंदन।

करण्याचा आणि त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा उत्सव आहे. कधी दुर्गेचे धैर्य तर कधी सरस्वतीचे ज्ञान तर कधी लक्ष्मीचे वैभव. स्त्रीच्या प्रत्येक रूपात दडलेली आहे एक अद्भुत शक्ती. स्त्री शक्तीचा सन्मान केवळ 9 दिवसांपुरता नको म्हणजे हो, तो प्रत्येक दिवसाच्या विचारांत आणि कृतीत दिसला पाहिजे. जिथे स्त्री सुरक्षित आहे, सन्मानित आहे आणि स्वतंत्रपणे प्रगती करते, तिथेच खऱ्या अर्थाने देवीचं वास आहे. आपल्या सगळ्यांना ऑरम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रमाच्या वतीने नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. अपर्णा मयेकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया हिंगलाय देवी.

0: मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी
3: कसं काय मंडळी
4: कसं काय मंडळी
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.

रसिकमंडळी हो गोंधळ गीत या चिमाग्नी के लिए आहे सो बाबा विजय पांडू काल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सो ओएम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो अनेक शुभेच्छा पाठवित आहे पत्नी प्रेमा पांडू आणि दोन मुली जे आहेत श्रीना आणि लविष्का आणि सर्व परिवार सुद्धा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे तसेच डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू सर्व रागू परिवार ऑफ ग्लेनपार्क थँक्यू फॉर ज्वॉइनिंग ऑरएम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम आस्वाद घेऊया

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: एनएस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. हे शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. आज नवरात्री आरंभ होणार आहे. 9 दिवस देवीची उपासना, देवीची श्रद्धा, देवीचा उत्सव असणार आहे. तुम्हा सगळ्यांना परत एकदा ऑडम फ्री आणि कसं काय मंजिल कार्यक्रमाच्या वतीने नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. जय भवानी. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो ते ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळ कार्यक्रम आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी. स्त्रीचा उत्सव आहे तेव्हा बाई पण भारी देवा आपल्या सगळ्यांसाठी व्हायलाच पाहिजे. आमची भेट होणार आहे मंडळी हो नेक्स्ट वीकेंड. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.